ಹದುರತುಗಾ ಹುಣ್ಣಂಜೆಹೆ ಹುರುಮಾ ಮೆದು ಬಿರುವೆತಿ ವೆಜ್ಜೆ ಮೀಹಾಯ ದೇ ಸುವರುಗೆ ಹುಟ್ಟೆ. فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ ए जिन्नी नाई इंसी ने फहे तिया देबै मी हूं दगुकों इंकारु कुरनी तिया देबै मी हूंगे वेरी रसकलांगे निअमत कुगे तेरें कों कों निअमत कं हैये. ذَوَاتَا أَفْنَان हिया फेतुरिगें वा गोफित कुगे वेरी दे सुवरुगे. فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ ए जिन्नी नाई इंसी ने फहे तिया देबै मी हूं दगुको इंकारु कुरनी तिया देबै मी हूंगे वेरी रसकलांगे निअमत कुगे तेरें कों कों निअमत कं हैये. फीहिमा आयनानि तजरियान हिंगा हिंगा हुन्ना फेंगारुगे दे आरु ए दे सुवरुगे गावे. फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज्जिबान ए जिन्नी नाइ इंसी ने फहे तिया देबै मी हूं दगुकों इंकारु कुरनी तिया देबै मी हूंगे वेरी रसकलांगे निअमत कुगे तेरें कों कों निअमत कं हैये. फीहिमा मिन कुल्लि फाकिहतिन ज़ौजान कोम्मे मेवा अकुं देबावे ए देसुवरुगे गावे. फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज्जिबान ए जिन्नी नाइ इंसी ने फहे तिया देबै मी हूं दगुकों इंकारु कुरनी तिया देबै मी हूंगे वेरी रसकलांगे निअमत कुगे तेरें कों कों निअमत कं हैये. मुत्तकीन अला फुरुशिन बताइनुहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान एवरें तिबे हुशी ದಾಂತಕೆಗೆ ಮತೀಗ ಲೆಂಗಿಗೆನ್ನೆ ಎ ದಾಂತಕುಗೆ ಬತಾಣ ವಣೀವೆಸ್ ಇಸ್ತಬರಕುನ್ನೆ ಎಬಹಿ ಫಲ ಫಶುಯಿನ್ನೆ ಅದಿ ಎ ದೆ ಸುವರುಗೆಗೆ ಮೇವಾತ ಭಿನ್ನ ಮೀಹುನ್ನ ಕ್ಯಾರಿ ವೆಗೆಂವೇ.